श्रोता सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 6 आश्विन, शके 1948, अर्थात 28 सप्टेंबर 2026. श्रोता, आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

श्रोत्यात आपण वैभवी शेटे आणि सहकऱ्यांच्या सुरातील शिव मानस पूजा हे स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. आशा भोसले आणि सहकऱ्यांच्या सुरातील उपाय, संगीत वसंत प्रभू यांचं.

श्रोत्यांनो, आपण मंगल प्रभाच्या भक्तगीतांच्या कार्यक्रमात आशा भोसले यांच्या सुरातील उपळी आपण ऐकलीत. संगीतज्ञ वसंत प्रभू यांचं मंगल प्रभात या भक्तगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कमलाकर भागवत यांच्या संगीत नियोजनात सुमन कल्याणपूर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग.

अक्षतेवताचा आपण अनुराधा पडवाल आणि सहकाऱ्यांच्या सुरात संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं अण्णा जोशी यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अरुणा ढेरे यांची भक्तिगीत रचना श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत मिलिंद जोशी यांचं.

श्रोतत्वापन श्रेया घोषाल यांच्या स्वरातील अरुणा ढेरे यांची भक्तिगीत रचना आपण ऐकली. संगीत निजनोतन मिलिंद जोशी यांचं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातील देशभक्तीपर गीत रचना. संगीत नियोजन आहे अरविंद सबनीस यांचं.

0: श्रोत्रात आपण समोहस्वरामध्ये देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. संगीत निर्माण होतं अरविंद सबनीस यांचं. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. श्रोत्र, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी हा दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. ऐकूद्याच्या कृषीवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात कांदा लागवड याविषयी कल्याण शेळके यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते योगीराज बच्चे. ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: राम राम शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, कांदा पिकाच्या लागवडीसाठी हिवाळी हंगामासाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात बी पेरून ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये रोपांची पुनर्लागवड केली जाते. डिसेंबर जानेवारी महिन्यात तापमान 15 ते 20 सेल्सिअसपर्यंत असते, त्यामुळे कांदे तयार होण्याची क्रिया चांगली होते. फेब्रुवारी महिन्यात रात्रीचे थंड तापमान आणि दिवसाचे उष्ण तापमान यामुळे कांदा चांगला पोसतो. मार्च महिन्यात काढणीच्या वेळी तापमान वाढते, त्यामुळे कांद्याची पात लवकर वाळून कांदा पोसण्याची क्रिया मंदावते आणि कांदा पक्व होण्यास मदत होते. ह्या काळातील उष्ण आणि कोरड्या हवेमुळे कांद्याची काढणी करणे, तो पातीसह सुकविणे, पात कापणे, प्रतवारी करणे आणि तो सावलीत सुकविणे ही कामे करणे सोपे होते. म्हणून कांद्याची साठवण करायची असल्यास रब्बी हंगामात कांद्याचे पीक घ्यावे. रब्बी हंगामातील कांद्याला रांगडा कांदा असंही म्हणतात. कांद्याची उन्हाळी हंगामातही लागवड केली जाते. या हंगामासाठी डिसेंबर जानेवारी महिन्यात कांद्याची लागवड केली जाते. ह्या हंगामातील कांदा एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात काढणीला येतो. उशिरा लागवड केल्यास पूर्वमोसमी पावसामुळे कांदा काढणे आणि सुकविणे ही कामे कठीण होतात. नाशिक, पुणे ह्या जिल्ह्याच्या काही भागात विहिरीचे पाणी ऑगस्टनंतर वाढते आणि ते जेमतेम जानेवारी फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध असते. त्यामुळे ह्या भागातील शेतकऱ्यांना रांगडा कांद्याची लागवड करावी लागते. ह्या लागवडीमध्ये कांदा पोसण्याची क्रिया नोव्हेंबर महिन्यात येते आणि ह्या काळातील कमी तापमानामुळे डेंगळी आल्यामुळे कांद्याची प्रत खालावते. मात्र याच काळात लागवड करावयाची झाल्यास त्यासाठी बसवंत 780 किंवा ॲग्री फाऊन लाईट रेड ह्या कांजातीची निवड करावी, कारण या जातीमध्ये डेंगळे आणि जोड कांदे येण्याची प्रवृत्ती कमी आहे. शिवाय साठवण करावयाची झाल्यास कांदे 2 ते 3 महिने साठविता येतात. बियाण्याची उगमशक्ती उत्तम असल्यास हेक्टरी 7 ते 8 किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम हे बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे चोळून घ्यावे. जमिनीत मररोगाचा प्रादुर्भाव असल्यास जमिनीची प्रक्रिया थायरम या बुरशीनाशकाने 100 चौरस मीटरला 500 ग्रॅम या प्रमाणात करून घ्यावी. उष्ण हवामानात रोपवाटिकेत ट्रायकोडर्मा वापरून जैविक पद्धतीने मर रोगाचे नियंत्रण करता येते. रोपवाटिकेत तणांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी रोपवाटिकेची जागा नांगरून पाणी देऊन पॉलिथिनने 10 ते 12 दिवस झाकून निर्जंतुक करून घ्यावी किंवा दर 100 चौरस मीटरला 12.5 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडी बुरशीचे मिश्रण 650 ग्रॅम कुजलेल्या शेणखतात मिसळून रोपवाटिकेच्या जागेत मिसळावे. जमीन चांगली भुसभुशीत करून त्यात शेणखत आणि नत्रयुक्त खत चांगल्या प्रकारे मिसळावे. 1 हेक्टर कांदा लागवडीसाठी अंदाजे 10 आर जमिनीत रोपला टाकावे. ह्या जमिनीत 4 ते 5 गाड्या कुजलेले शेणखत, 2.5 किलो नत्र आणि 5 किलो स्फुरद द्यावी. पेरणीसाठी 3 बाय 1 मीटर आकाराचे गादी वापे करावी. पेरणी ओळीमध्ये 5 सेंटीमीटर अंतरावर आणि 2 सेंटीमीटर खोल करावी. बियाणे फार दाट पेरू नये, म्हणजे रोपांची वाढ सारखी होऊन नर्सरीची देखभाल सुलभतेने करता येते. नर्सरीमध्ये मर रोगाची लक्षणे दिसताच थायरम या बुरशीनाशकाचे 10 लिटरला 20 ग्रॅम द्रावण जमिनीतून द्यावे. 6 ते 8 आठवड्यांनी रोपे 20 ते 25 सेंटीमीटर उंची झाली म्हणजेच पुनर्लागवड करण्यास योग्य होतात. जास्त वाढ झालेली रोपे लावण्यास पिकात दोष निर्माण होतात. बरे तर शेतकरी, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात

0: एवढंच राम राम।
1: श्रोतो, आता आपण कृषीवाणी या सदरामध्ये कांदा लागवड याविषयी कल्याण शेळके यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकलात। याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला। सादर करते होते योगीराज बच्चे। कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे ठीक 6:45 होत आहेत।

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण त्वचा विकारांविषयी माहिती बघणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. त्वचेला बाधा आणणारे विकार म्हणजेच त्वचा विकार. ते काही प्रमाणामध्ये संसर्गजन्य व काही असंसर्गजन्य असू शकतात. सध्या त्वचा विकारांचं प्रमाण खूप वाढलेलं आपण बघतोय. यामध्ये प्रामुख्याने हवेमधील प्रदूषण, ओझोनच्या लेअरमध्ये होणारे बदल, फक्त सोशल मीडियावर प्रमोशन केल्यामुळे वापरले जाणारे प्रोडक्ट, यामध्ये कोणत्याही तज्ज्ञांचा सल्ला न घेता जे प्रोडक्ट आपण वापरतो तेही शरीरासाठी हानिकारक असू शकतात. तसेच स्वतःची काळजी न घेणं, शक्यतो हायजीन मेंटेन न करणं, यामुळे सुद्धा त्वचाविकार बघायला मिळतात. काही त्वचाविकार हे संसर्गजन्य असतात. जंतू, विषाणू, बुरशी किंवा परोपजीवी यांच्यामुळे हे इन्फेक्शन शरीरावर दिसून येतं किंवा त्वचेवर दिसून येतं. फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं. याची लक्षणं अशी आहेत की खाज येते, लाल किंवा वर्तुळाकार डाग शरीरावरती पडतात, शरीर सोलल्यासारखी वाटते. यामध्ये स्वच्छता ठेवणं ही सर्वात महत्वाची ट्रीटमेंट आहे. त्या भागामधील ओलावा टाळणं सुद्धा गरजेचं आहे. स्वच्छ कपडे घालणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती अँटीफंगल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे. दुसरा भाग येतो ते म्हणजे जंतू संसर्गामुळे होणारे त्वचाविकार. त्वचेवर फोड येणे किंवा वेदनादायक सूज असणं, मग त्या फोडामध्ये पू जमा होतो किंवा कधी कधी सर्वांग वेदना किंवा ताप हे सुद्धा लक्षण यामध्ये दिसतं. तो जो फोड आहे किंवा तिथे आलेली सूज आहे त्यावर योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्या सुजेमधून किंवा त्या फोडामधून जर पू येत असेल तर त्या ठिकाणी योग्य ती अँटीबायोटिक्स घेणं गरजेचं आहे. आणि संपूर्ण शरीरामध्ये जर याचं प्रमाण दिसत असेल किंवा ताप येत असेल, अंगदुखी होत असेल, तर त्या पद्धतीची चिकित्सा पद्धती अवलंबणं गरजेचं आहे. काही त्वचा विकार हे व्हायरल बघायला मिळतात. यामध्ये हर्पीस किंवा वॉट्स याचं प्रमाण दिसून येतं. याच्या लक्षणांमध्ये फोड, जळजळ, खाज ही जास्त प्रमाणामध्ये असतं आणि याची औषध चिकित्सा प्रणाली सुद्धा वेगळी आहे. यामध्ये यासोबत प्रतिकार शक्ती वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला ह्या गोष्टी प्रामुख्याने बघायला मिळतात. पण फक्त टेम्पररी ट्रीटमेंट घेऊन ती लक्षणं तिथेच कमी करण्याऐवजी शरीरातील उष्णता बाहेर काढून टाकणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे योग्य ती चिकित्सा यावर व्हायला हवी. त्यानंतर असंसर्गजन्य त्वचाविकार, त्यामध्ये ॲलर्जी किंवा डर्मटायटिस सारखे भाग आपण बघतो. याचं कारण असतं की काही केमिकल्स आपल्या शरीराला सूट होत नाहीत, काही साबण आपल्या स्किनला सूट होत नाहीत, काही क्रीम सूट होत नाहीत, काही ऑर्नामेंट्सची सुद्धा आपल्याला ॲलर्जी असते. यामध्ये खाज, लालसरपणा, सूज ही लक्षणं बघायला मिळतात. शक्यतो दागिन्यांच्या ॲलर्जीमध्ये सुद्धा गळ्याभोवती किंवा कानाभोवती फोड येणं किंवा लालसरपणा येणं, तिथे खाज येणं ही लक्षणं बघायला मिळतात. त्यासाठी अँटी ॲलर्जिक ट्रीटमेंट करावी लागते किंवा काही मलम डॉक्टरांच्या सल्ल्याने तिथे लावावी लागतात. त्यासोबतच ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे त्यावर काम करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. यामध्ये एक्झिमा हा सुद्धा एक आजार येतो. त्वचा कोरडी पडते, तिथे खाज येते आणि त्वचा सोलल्यासारखी होते. त्वचेमध्ये आर्द्रता ठेवणं हेही त्याच्यातलं एक महत्वाची ट्रीटमेंट येते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते मॉइश्चरायझर वापरणं किंवा टॉपिकल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी त्वचाविकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील,

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापनामध्ये युवक, महिला आणि समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. आताची नवीन पिढी आहे, नवीन पिढीनं काही नवीन गोष्टी सुद्धा आत्मसात केलेल्या आहेत, त्या पद्धतीनं काही जुन्या गोष्टी सुद्धा त्यांना आवडत आहेत. तर मग युवक म्हणा किंवा महिला बचत गट म्हणा यांचा सहभाग आपण या स्वच्छता अभियानामध्ये किंवा कचरा व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीनं करू शकतो?
2: नक्कीच नक्कीच, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण युवकांची जी शक्ती आहे ती योग्य दिशेला जाणं आजकाल गरजेचं आहे आणि ती जातीच आहे. काही मंडळं असतात ते पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा आयोजित करतात. तर ते जर प्रमाण आपण आणखीन प्रमाणात त्या युवकांकडून करून घेतलं किंवा त्यांना आणखीन मोटिवेट केलं आणि त्याला प्रशासनाची बक्षिसाची जोड वगैरे दिली तर ते नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश उत्सव, नवरात्री उत्सव याकडे तो कल जास्त वाढेल. आणि तुम्ही बचत गट किंवा महिला वर्ग जो म्हणताय, तर बचत गटांना तर खूप चांगला हा लघुउद्योग म्हणून केला जातो की जे निर्माल्य आहे गणपतीत किंवा वेगवेगळ्या ठिकाणून, तर त्यापासून ते कंपोस्टिंग तयार करतात. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे फुलं वगैरे जी असतात निर्माल्यातली, त्याच्यापासून आपण उदबत्ती किंवा धूप कांड्या ह्या खूप छान पद्धतीनं घरी पण करू शकतो आणि त्याचा उद्योग म्हणून पण आपण पुढे आणू शकतो. एक 4 महिला जर एकत्र आल्या तर त्यांना ते मोटिवेट पण होईल. काही शासनाच्या जर योजना असतील तर त्या पण जोडून देऊ शकतो आणि त्या निर्माल्याचा योग्य विनियोग पण होईल. ह्याच महिला किंवा बचत गटांना आपण जर पर्यावरणपूरक सजावटींच्या वस्तू बनवायला जर दिलं तर त्या खूप चांगल्या गोष्टी बनवू शकतात. बांबूंपासून काही वस्तू बनवल्या जातात, ह्या अशा काही सजावटींच्या वस्तू बनवून परत त्या विकू शकतात आणि तो एक उद्योग म्हणून पुढे येऊ शकतो. माझा कचरा माझी जबाबदारी ह्या तत्वानं जर प्रत्येक जण चाललं तर ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं सॉर्ट आउट होऊ शकतात. आपल्या स्वतः वैयक्तिक पातळीवर सुद्धा इंधनाचा वापर कसा कमी करता येईल, त्याच्यापासून जे वायू प्रदूषण होतंय ते पण वाचेल आपल्याकडून. अशा गोष्टींमधून आपण छोट्या छोट्या सवयींमधून बराच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपला छोटा का होईना हातभार लागू शकतो. मग अशाच पद्धतीनं आपण हळूहळू आपल्या परिसरापर्यंत पोहोचू शकतो, आपल्या शेजारी पाजाऱ्यांमध्ये पण हे अवेअरनेस करू शकतो. कारण आपल्या ओल्या कचऱ्यापासून जर काही कंपोस्ट तयार करून आपण जर तो आपल्या भाजीपाला उगवण्यासाठी वापर केला आणि ती जर शेजाऱ्यांना दिली तर त्यांना ती प्रेरणादायक ठरेल आणि ते पण त्याच्यामध्ये सहभागी होतील. असे 4 R जर आपण घेतले, रिसायकल केलं, रिफ्यूज केलं, रिड्यूस केलं आणि रियूज केलं, तर हे 4 R जर आपल्या आयुष्यात उपयोग करून घेतला तर पर्यावरणाशी संबंधित समस्या तशा फारशा काही उद्भवू शकणार नाहीत. कारण निसर्गानं आपल्याला एवढं भरभरून दिलंय की आपण घ्यायला कमी पडतो आणि आपल्यामुळे जो त्रास होतोय तो जर कमी करायचा असेल तर काही नियम आपण स्वतःसाठी पाळलेच पाहिजेत.
1: अगदी.
2: तर ह्या पर्यावरणाच्या समतोलासाठी फार प्रबोधन वगैरे करायची गरज पडणार नाही भविष्यात, तर जर आपण सावध झालो तर.
1: खरंय. तर श्रोते हो, आपण सावध झालो तर कचरा ही समस्याच राहणार नाही, जमेल तसं आपण मात्र याचा प्रचार करायला हवा. परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण कचरा व्यवस्थापनामध्ये युवक, महिला आणि समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आणि आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
0: श्रोता ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेस ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 7:50 गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू आणि त्यानंतर 7:55 भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल. ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ठीक 8:40 लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू 10:00 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम

शुक्रवार सकाळी ठीक 10:30 पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात तरुण नातवंड आणि आजी आजोबा यांच्यामध्ये प्रेमाचा पूल कसा बांधावा याविषयी सेवानिवृत्त उपप्राचार्य स्नेहल पाठक यांच्याशी अपर्णा खोपटीकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. निवेदन असेल अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते असतील योगी राज बच्चे. आज सकाळी ठीक 10:30 पाऊल वाटा हा कार्यक्रम. शुक्रवार सकाळी ठीक 11 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11:45 मिश्र संहिता कार्यक्रम आम्ही प्रसारीकृत. दुपारी ठीक 12 महिला अभिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षितकृत. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 7 प्रादेशिक बातमीपत्र 7:15 सुगम संहिता कार्यक्रम 7:30 कृषी विषयक कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. शुक्रवारी 8:45 समाचार संध्या ठीक 9 News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षितकृत. रात्री 11 हिंदीतून बातमीपत्र तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षितकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 11:10 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 खेळाचा दैनंदिन आढावा आम्ही सहक्षितकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तर श्रोत्यांनो आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आता ऐकूयात एक जाहिरात संदेश.

0: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आकाशवाणी बीड केंद्र सगळ्याचे ठीक 7 वाजलेत. श्रोता ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाळ ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार विमा, विमाधारकांना मिळणार मोठा आर्थिक आधार, चला शाळेत जाऊया अभियान बीड जिल्ह्यात यशस्वी करणारच, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केली सामूहिक प्रतिज्ञा, जिल्ह्यातील 5 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान, बीड रेल्वे फुल ट्रॅव्हल्सवाल्यांना मोठा फटका, आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आंबेवडगाव शिवारात पाहणी दौरा, दुष्काळी पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे प्रशासनाला आदेश. आता घडामोडी विस्ताराने. शतव यंदाच्या खरीप हंगामामध्ये पावसानं मोठा दगाफटका दिला आहे. मागच्या 2.5 महिन्यामध्ये पाऊसच पडला नसल्याने खरीप पिके जागच्या जागीच करपून गेली आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील उत्पन्न पूर्णपणे घटलं आहे. एका बाजूने जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा आणि दुसऱ्या बाजूने घटलेलं उत्पन्न, यामुळे पीक विमा मंजुरीची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना यावर्षी पीक विमा मिळणार असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. या संदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे पीक विम्यातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधारच मिळणार आहे. शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यामध्ये चला शाळेत जाऊया हे अभियान यशस्वी करण्याचा दृढ संकल्प करीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सामूहिक प्रतिज्ञा केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष डॉ त्रिगुण कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये हा संकल्प करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणणं, त्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करणं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देणं हा केवळ शासनाचा कार्यक्रम नसून शिक्षण विभागातील प्रत्येक अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. या भावनेतून ही प्रतिज्ञा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बीड ते पुणे आणि पुणे ते बीड रेल्वे नियमित सुरू झाल्यानं सामान्य प्रवाशांसह मध्यमवर्गीय उच्चवर्गीय अधिकारी विद्यार्थी व्यापाऱ्यांची मोठी सोय झाली आहे. या दोन्ही रेल्वेला मोठा प्रतिसाद मिळत आहे, कारण प्रवाशांनी ही रेल्वे फुल होत असल्याचे दररोज दिसून येत आहे. परिणामी प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या, अधिकचे तिकीट दर आकारणाऱ्या आणि धोकादायक प्रवास असलेल्या निम्म्यावर ट्रॅव्हल्स थप्पीला लागले आहेत. शतव धारूर तालुक्यातील आंबेवडगाव आणि परिसरातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, पिकांचं झालेलं नुकसान तसंच पाणी टंचाईचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी माननीय विवेक जॉन्सन यांनी शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाच्या प्रदीर्घ ओळीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि प्रशासकीय यंत्रणेला कामात गतिमानता आणण्याचे कडक निर्देश दिले आहेत. तसंच पावसाअभावी वाळून गेलेल्या पिकांची स्थिती पाहून त्यांनी कृषी आणि महसूल विभागाला ई पीक पाहणी आणि सॅटेलाइट इमेजेसच्या आधारे अत्यंत पारदर्शक पद्धतीने तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगतानाच यंदा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना 100% विमा मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. गावातील पाणी आणि चाऱ्याच्या समस्येवर चर्चा करताना तीव्र टंचाई असलेल्या गावामध्ये मागणीनुसार तातडीने टँकर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुष्काळात मजुराच्या हाताला काम मिळावं यासाठी जलसंधारण आणि रोजगार हमी योजनेची कामं मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचे निर्देश माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दुष्काळ निवारणाच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देत वैद्यकीय आणीबाणी वगळता कोणत्याही अधिकाऱ्याला पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, रजा मंजूर केली जाणार नाही असंही मान

आणि जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे. श्रोत्यांनो, या माहितीबरोबरच आजच्या नमस्कार मीडिया या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य अभिजित नकाते आणि नमस्कार मीडिया या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोत्यांतर्फ नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत.
1: आयुष्याला सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा, अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा, पुढच्या शोधू पाऊल वाटा. श्रोतेहो, पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
0: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते, यानंतर ऐकूयात ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

युगा युगाची गणना तुझी चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट. पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भातल्या उपाययोजनांना सुरुवात. यादीत समावेश नसलेल्या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांनाही दिलासा. मुख्यमंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल पटकावली 7 पदकं. एकूण पदक संख्या 37 वर. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी काल देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता. सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याचं पंतप्रधानांनी काल मन की बातमध्ये स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय सैनिकांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं, असं ते म्हणाले.
1: एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी.
0: जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असून यासाठी वेळ काढण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं. देशात जनगणनेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून 32 कोटीहून अधिक कुटुंबांची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. सोमनाथ स्वाभिमान पर्व, मोढेरा सूर्य मंदिर, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. नशामुक्तीच्या अभियानात तरुणांचा सक्रिय सहभाग, एक जिल्हा एक उत्पादन मोहिमेतून शेतकरी आणि महिलांना मिळालेली ओळख, तसंच पोषण महिन्यानिमित्त कुपोषणाविरोधातला लढा यावरही पंतप्रधानांनी मन की बातमध्ये भाष्य केलं. थायलंडमधले गणेशभक्त पंथोन थिरखानोन आणि चियांग माई इथले गणेश हिमाल संग्रहालयाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रभावावर प्रकाश टाकला. तसंच विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले,
2: काही ठिकाणून आम्हाला तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही. खरं म्हणजे असे फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं यापुढे देखील हे जे काही 5-10 तालुके आहेत ज्यातल्या अडचणी आहेत त्या अडचणी देखील आम्ही दूर करणार.
0: फेब्रुवारीपर्यंत अल्निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्या दृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात उद्भवलेली दुष्काळी परिस्थिती पाहता दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची तातडीनं अंमलबजावणी करावी, असे आदेश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. जिल्ह्यातल्या हदगाव आणि भोकर तालुक्यातल्या गावांमध्ये पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड आणि मुखेड या 2 तालुक्यांचाही ट्रिगर 2 अंतर्गत दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी

0: अधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल घेतला असून या तालुक्यांचाही यादीत समावेश केला जाईल असं सावे यांनी सांगितलं. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी काल बीड जिल्ह्यात परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागात शेतपिकांची पाहणी केली. नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातल्या राडी इथं आत्महत्या केलेल्या कोळगिरे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची 1 लाख रुपयांची आर्थिक मदत काल दिली. शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थाननं सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी 1 कोटी 11 लाख रुपयांची मदत दिली आहे. संस्थानच्या वतीनं या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात आला. महाराष्ट्रातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दिली. धुळे इथं काल एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. कामगार कायद्यांमध्ये मोठी सुधारणा करत 4 श्रमसंहितांची अंमलबजावणी याचाच एक भाग आहे. या कायद्यांविषयी जाणून घेऊ.
1: केंद्र सरकारनं देशातल्या कामगार कायद्यांमध्ये मोठी सुधारणा करत 4 श्रमसंहिता लागू केल्या. या श्रमसंहितांची सरकारनं 21 नोव्हेंबर 2025 पासून अंमलबजावणी सुरू केली. या 4 संहितांमध्ये वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 तसंच व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीविषयक संहिता 2020 यांचा समावेश आहे. श्रमसंहिता ही आतापर्यंतची सर्वात मोठी श्रम सुधारणा असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
2: हमने दर्जनों लेबर कोड्स को सिर्फ 4 कोड्स में समेट लिया है. ये भारत के इतिहास के सबसे बड़े लेबर रिफॉर्म्स में से एक है. फ्रेंड्स, जब पॉलिसी क्लैरिटी आती है तो मैन्युफैक्चरिंग को भी नया विश्वास मिलता है.
1: किमान वेतनाचा अधिकार, वेळेवर वेतन, सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता यांना या नव्या व्यवस्थेत महत्व देण्यात आलं आहे.
0: आशियाई क्रीडा स्पर्धेत काल महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एनसी सोजन एडपिल्ली हिनं रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे यांनाही रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं तसंच तेजस्वी शंकरनं डेकॅथलॉन प्रकारात कांस्य पदक जिंकलं. महिलांच्या 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. स्क्वॅशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह यांनी रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तानसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार 10:30 सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 4 सुवर्ण, 16 रौप्य आणि 17 कांस्य पदकांसह एकूण 37 पदकं जिंकली आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं 8 गडी राखून विजय मिळवला. काल तिरुवनंतपुरम इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं 296 धावांचं लक्ष भारतीय संघानं 42व्या षटकात पूर्ण केलं. विराट कोहलीनं नाबाद 139 धावा केल्या. या विजयासोबतच भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शेतात प्रत्यक्ष न जाता ई पीक पाहणी संकेतस्थळावर जुनी अथवा इतर ठिकाणची छायाचित्र वापरून फसवेगिरी केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या 2 ई पीक पाहणी सहाय्यकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. जीवाची वाडी आणि कारळवाडी इथल्या या प्रकारात 1226 बनावट छायाचित्र नोंदवल्याचं तपासणीत समोर आलं आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातल्या 2528 शाळांमध्ये स्वच्छता अभियान उत्साहात राबवण्यात आलं. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये

स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. दरम्यान लातूर जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान राबवण्यात आलेल्या श्री गणेश आरोग्याचा या विशेष उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याअंतर्गत 1053 आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून 67,998 नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट, पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भातल्या उपाययोजनांना सुरुवात, यादीत समावेश नसलेल्या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांनाही दिलासा, मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
3: आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही मटले चिंब विजावे, त्यातही मटले चिंब विजावे. समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
1: अग अक्की काय सांगत होतीस ग तू?
2: रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं सांग तू आपली?
2: पाणी उकळून शांत घ्याव।
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अग मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का, कस वागावं कस राहावं दुखण्याला लांब कस ठेवावं समजत त्यो शिकवतोय ना
1: हक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
0: लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी, ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
3: काठीन घोंगड घेऊन द्या की रे मला भी जत्रला येऊन द्या की काठीन घोंगड घेऊन
4: द्या रे। शिरप्या तुझा आवाज का वधरणं इतका सुधारला रे?
5: अरे गणप्या यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा।
4: रेडू आणि खिशात
5: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल।
4: असं म्हणतोस
5: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना। गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी निपटायचं।
4: मजा आहे
5: अक्षी रेडिओ गत
4: म्हणजे अगदी टाइमशीरच म्हणणं।
3: अरे

0: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
2: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोत्या सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं स्वागत करतो. श्रोते हो, डिजिटल युगात प्रशासनाची कार्यपद्धती वेगानं बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक अचूक, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. जमिनीच्या नोंदींचे आधुनिकीकरण, डिजिटल सेवांचा विस्तार आणि भविष्यात नागरिकांना अधिकाधिक सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं महसूल प्रशासन कोणत्या दिशेनं वाटचाल करत आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आपण असं पाहतो की आता सगळेच कागदपत्र नागरिकांना डिजिटल स्वरूपात ऑनलाईन मिळतील, पण अलीकडच्या काळात आपण एक शब्द वारंवार ऐकतो, तो म्हणजे की सायबर सिक्युरिटी. जेव्हा नागरिकांनी जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि नोंदी सुरक्षित ठेवाव्यात अशी आपली अपेक्षा आहे, तेव्हा कोणत्या महत्वाच्या बाबी नागरिकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
1: सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की त्यांनी जे कागदपत्र आहेत ते एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म जो असतो त्याच्याकडूनच घ्यावे. फॉर एक्झाम्पल, आता तुमच्याकडे सुद्धा आपले जे कोणतेही बँक असेल त्याच्याकडून तुम्हाला वारंवार एक मेसेज येत असेल की फिशिंग मध्ये किंवा सायबर अरेस्ट मध्ये असा कोणत्याही प्रकारचा आपण आपला ओटीपी पण शेअर करू नये. यासारखं आपण सांगतो आहे की तुम्हाला जमीन संदर्भात कोणताही जर डॉक्युमेंट हवे असेल तर तुम्ही शासकीय अधिकृत वेबसाईट कडे जाऊन तिथूनच आपण डाउनलोड करावा. आता एखादा माणसं जर तुम्हाला फसवणूक जरी करून दिली की हे जमीनचे प्रॉपर्टी आहेत असे आहेत, तर तुम्ही स्वतः जाऊन ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम रात्रीचं बाळ जरी गेलं तरी ऑनलाईन जाऊन त्याचं खातर जमा करून घ्यावे की ते जमीन बरोबर आहेत किंवा नाही. याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण आता एखादा रजिस्ट्री करणार आहोत किंवा मोजणी करणार आहेत, सो तेव्हा आता एकाच महिन्यामध्ये एक फॅसिलिटी असं पण होतील की तुम्ही दिलेले कागदपत्र ते ऑटो व्हॅलिडेट सुद्धा सिस्टम करणार आहेत की आमच्याकडे काय डॉक्युमेंट आहेत, आणि जर त्याचे व्हॅलिडेशन जुळला नाही तर कदाचित ते ट्रान्झॅक्शनच होऊ शकणार नाही. तर आपण असा एक प्रयत्न करतोय की इनबिल्ट चेक्स आणि लोकांच्या मध्ये जास्त जागृती हे कशा प्रकारचं आपण आणता येतील, आणि एखादा जी फसवणूक झाली असेल त्यांनी आमच्या कंप्लेंट करावा, सो त्या आपण सुद्धा कायदेशीर बाब पुढे आपण घेता येऊ शकते.
0: यामध्ये सर असं पण असेल ना की जमिनीच्या नोंदीबाबत नागरिकांनी स्वतःहून काही बाबी तपासून घ्यायच्या असतील तर अशा बाबी महत्वाच्या अशा कोणत्या आहेत?
1: सर्वात मोठी गोष्टी आहेत की त्या जमिनीचा सातबारा किंवा रेकॉर्ड ऑफ राईट्स तो कशा आहे ते त्यांनी ऑनलाईन बघायला पाहिजे. मी आपल्याला आता मगाशी जसं म्हटलं महाभूमी स्टॅक याचं जर आपण गेलं तर सातबाराची नोंदी, मोजणीची नोंदी, त्याच्या रजिस्ट्रेशनची नोंदी, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा रेव्हेन्यू केस आहेत का किंवा सिव्हिल कोर्ट केस आहेत का हे त्यांना बघायला पाहिजे. आणि सर्वात मोठा आपल्याकडे जुन्या 40 ते 50 वर्षाचा रेकॉर्ड जे आपण डिजिटाईज करून ठेवलेले आहेत आणि लोकांसाठी आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, हे सगळे त्यांना पाहूनच

0: या कार्यक्रमामध्ये माझं आव्हान पण आहे की त्यांनी हे सगळे पाहूनच पुढे आपली कारवाई करायला पाहिजे. त्याची फसवणूक होऊ नये म्हणून आपण असं पण सांगतो आहे की कोणत्याही प्रकाराचं जे अफवा असते की हे तुम्ही घ्या चांगलं आहे नाही आहे हे सगळे होऊन जातील याची विश्वास न ठेवता स्वतःचे डोळ्यांनी त्यांनी नीट महाभूमी वेबसाईटमध्ये जाऊन बघावा आणि त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात यावी.
1: नवाल सर, आपण म्हणालात की 80% कागदपत्रांचं डिजिटायझेशन तर झालेलं आहे, पण मग महसूल विभागाच्या या डिजिटल सेवांच्यामुळे भविष्यामध्ये नागरिकांची वेळ आणि खर्च या दोन्हीमध्ये बचत होणारच आहे, पण मग जमिनीच्या नोंदींचं आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन हे सगळं महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतंय?
0: आता आपण नुकतेच एक लँड बँक ज्याच्यामध्ये आपले जेवढे जमीन आहेत ते सगळ्याची नोंदी आपण करून घेतलेली आहेत. महाराष्ट्राचे विकासामध्ये जे प्रकल्प आहेत ज्यांना आपण म्हणतो आहेत मूलभूत सुविधाचे प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड इश्यूज, किंवा एखाद्या वेळी कोणतेही मोठं कंपनीने इकडे लावायचं असेल किंवा छोटे उद्योगांना जर इकडे काम करायचं असेल किंवा स्टार्टअप्सने काम करायचं असेल तर त्यांना सर्वात महत्त्वाच्या गोष्टी हवे असेल तर ते आहेत जलद गतीने परमिशन्स. आता जे आपण लँड बँक म्हणतो आहे ज्यात एखाद्या मोठ्या प्रकल्पाला मूलभूत सुविधा प्रकल्पाला काय काय जमीन हवी असेल त्यांना अगोदर 4-5 महिने जमीन कुठे आहेत ते कंपन्सेशन द्यायचे आहेत त्यासाठी जावं लागत होतं. आता एकाच क्लिकवरती सगळी माहिती तुमची उपलब्ध आहे. त्याच प्रकारचे आता एखाद्या माणसाला प्रकल्प लावायचे असेल त्यांना त्याचा जमीनचा सगळ्या गोषवारा घ्यायचे असेल ते सुद्धा आता एकाच क्लिकवरती उपलब्ध आहे. भविष्यात आपण जेव्हा लँड टोकनायझेशन किंवा लँड टायटलिंगकडे जाऊ त्याच्या अगोदरची जी गोष्ट आहे ते आहेत की त्या संपूर्ण जमिनीची माहिती हे आपल्याला देणं गरजेचं आहे. सो हे जेवढे जमीन संदर्भात गोष्टी आहेत या सगळ्यामध्ये जेवढी पारदर्शकता जेवढी सुलभता आणता येतील हे सगळे महाराष्ट्राला 1 trillion economy पर्यंत जाण्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहेत. आज आपण जेवढे विकास जर तुम्ही पुण्याच्या भोवती किंवा मुंबईच्या भोवती आपण पाहिलं त्याचं सर्वात मोठा जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आहेत ईज ऑफ डुईंग बिझनेसचा. आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये अपार्ट फ्रॉम मँडेटरी परमिशन्स सर्वात मोठा त्याचा वाटा असतो तो आहे महसूल विभागाचा जमिनी संदर्भाचा. सो त्यामुळे जर महाराष्ट्राला आपण $1 trillion economy पाहत असो त्याचा सर्वात मोठा वाटा जे आहे ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा आणि जमिनी संदर्भाचा रेकॉर्ड ऑफ राईट्स याचा असणार आहे.
1: खरंच नवाल सर, आपल्या विभागाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक पारदर्शक गतिमान आणि घरबसल्या सेवा देण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आपण कशाप्रकारे पुढे नेत आहात, आणि शेवटी मला हाही प्रश्न विचारायचा आहे की जमिनीशी संबंधित कोणतीही सेवा घेत असताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, तसंच पुढे जाऊन शासनाच्या डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा यासाठी त्यांना तुम्ही काय आवाहन कराल?
0: सो यासाठी मी आपले केस सांगतो. फॉर एक्झाम्पल आता मोजणी आहेत, आता शासनाचं कोणतं प्रकल्प असल्यास किंवा तुम्हाला कोणतंही बांधकाम करायचं असल्यास तुम्हाला मोजणी खूप गरजेचं आहे. पण आपण जर विचार केलं की जे मोजणी आहेत त्याला आपण जर पुण्यामध्ये बघितलं तर 8-9-10 महिने सुद्धा लागतात. बिकॉज जे प्रमाण आहेत आवकच्या आणि जे आमची कॅपॅसिटी आहेत प्रत्येक सर्वेअरचे त्याच्यामध्ये जवळपास 3x कमतरता होती. तर शासनाने एक महत्वपूर्ण धोरण घेतलं की त्यांनी लायसन्स सर्वेअर हे अलाऊ केलं. दुसरा आम्ही डिजिटल मोजणीचं उपक्रम सुरू केलं. सो जर आपण ही सगळी गोष्टी बघितलं तर हे डिजिटायझेशन पासून आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आज आपण पुण्यामध्ये मोजणी जे आहेत ते 70-80 दिवस मध्ये आणू शकलो आहेत आणि भविष्यामध्ये हे आपण 30 दिवस मध्ये येणार. आता हे जे का प्रत आहे याची ते प्रत सुद्धा आता तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होते आहे, तुम्हाला आमच्याकडे येण्याची गरज अजिबात नाही. आणि आता जे आपण जिओ रेफरन्स बेस्ड जे मोजणी करतो आहे ते जर तुम्ही एकदा केली तर तुम्हाला भविष्यामध्ये परत आमच्याकडे येण्याची गरज नाही असा सुद्धा आपण परिपत्रक काढलेले आहे. सो आपण जर एक प्रोसेस बघितलं आणि जेव्हा आपण स्टेक होल्डरशी बोललो असोसिएशन सोबत वेलफेअर असोसिएशन सोबत जेव्हा आपण चर्चा केलो सिव्हिल सोसायटी सोबत म्हणजे डायलॉग केलं किंवा आमचे जे टोल फ्री नंबर आहेत 20-25-712-712 याच्या जे आमच्याकडे फोन येतात त्याच्यामध्ये जर आपण सगळे उहापोह केलं तर आपल्याला हे

0: वाटते की कोणती सेवा किती उपयोगाची आहेत आणि त्याच्यामध्ये नागरिकाला जटिलता काय वाढतोय. सो एव्हरीथिंग शुड बी सीन फ्रॉम युजर पर्स्पेक्टिव्ह, नॉट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट वी आर गिव्हिंग टू देम. सो अशा प्रकारचा आम्ही विचार मंथन करून आता प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्याला डिजिटल इंटिग्रेशन, प्रोसेस री इंजिनिअरिंग आणि परमानन्सी अश्युरन्स असं आपण गोष्टी करतोय. सो जसं मी आपल्याला म्हटलं क प्रत, त्यासारखे आता बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम त्याच्यामध्ये सुद्धा आपण हेच करतोय. पामदन रस्त्याचं GIS रेफरन्स मॅपिंग ते सुद्धा आपण असंच करतोय. आणि अशा प्रकारच्या विविध गोष्टी जे आपल्याला लोकांकडून येते, लोकप्रतिनिधीकडून आपल्याला कळते किंवा युजर जे आहेत आपले ते आपलं सांगतात की त्याचं आमच्या डिपार्टमेंट सोबत फ्रिक्शन कसं आहे. सो ते फ्रिक्शन स्मूदन आउट करण्याचा आपण काम करतोय. आणि मला पूर्णच विश्वास आहे की येत्या 3 ते 4 महिन्यात तुम्हाला अजून याच्यामध्ये काय आपल्याला दिसणार आहेत. आणि लोकाभिमुख, फ्रिक्शनलेस सर्व्हिस आणि ट्रान्सपरन्सी, दीज आर थिंग्स विच वी आर वर्किंग ऑन.
1: खरं म्हणजे याच महत्वाच्या गोष्टी आहेत, कारण शासनाच्या सगळ्या डिजिटल सेवांचा केंद्रबिंदू हा नागरिक हाच आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सक्षम करण्यासाठी आपला विभाग अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. जमिनीच्या नोंदींचं डिजिटायझेशनच्या माध्यमातून सुलभ प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांनी शासनासोबत कसं या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी व्हावं यासाठी तुम्ही नागरिकांना शेवटी काय सांगाल?
0: आम्ही एकच गोष्टीवरती आव्हान करतो की देयर आर नो शॉर्टकट्स इन लाईफ. म्हणजे जर आपल्याला एक सक्सेसफुल व्यक्ती व्हायचं आहे तर आपण सांगतो की देयर आर नो शॉर्टकट्स अँड देयर इज नो सबस्टिट्यूट टू हार्ड वर्क. त्या प्रकारचं जर आपल्याला कोणत्या प्रकारची फसवणूक व्हायचे नसेल तर आपल्याला सुद्धा आपला हक हे जाणून घ्यायला पाहिजे. जेव्हा शासनामध्ये ओपेकनेस असेल, जेव्हा तुम्हाला काही रेकॉर्ड भेटत नाही, तर त्याच्यावर तुम्हाला त्या गोष्टीसाठी आग्रह घ्यायला पाहिजे. जे गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्याचा तुम्हाला पूर्णपणे वापर करायला पाहिजे. आणि महाभूमी जे वेबसाईट आहेत त्याच्यावरती आता आपण सगळेच गोष्टी अंडर सिंगल विंडो आपण आणलेली आहे. सो त्यामुळे मला नागरिकाशी एकच विनंती आहे की त्यांनी हे जे डिजिटलचा आपण झेप घेतलेली आहेत त्याचा त्यांनी वापर पूर्णपणे करावा. आणि त्याचे कोणती सुझाव असेल की असे सेवा जे आहेत ते थोडीशी अशा अजून केली, इफ देर इज एक्स वाय झेड वे ऑफ डुईंग इट, त्याला आपण थोडा बदलून असं केलं तर अजून सुलभता आणतील, तर मी सर्व श्रोतांना आपल्या मार्फत पूर्णपणे गवाही देतो. वी विल ट्राय टू फर्दर इम्प्रूव्ह अवर सिस्टम. वी आर मूव्हिंग फ्रॉम अ फेअर सिस्टम टू अ बेटर सिस्टम, गुड सिस्टम टू व्हेरी गुड सिस्टम, ट्राईंग टू रीच टू अन एक्सलंट सिस्टम.
1: नक्कीच श्रोते हो, सुलभ प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन या केवळ संकल्पना न राहता ती नागरिकांच्या दैनंदिन अनुभवाचा भाग व्हावी यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जमिनीच्या नोंदी अधिक अचूक, सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांनीही आपल्या जमिनीच्या संबंधित नोंदी आणि कागदपत्रांची माहिती वेळोवेळी तपासून घेणं आणि शासनाच्या उपलब्ध डिजिटल सुविधांचा योग्य प्रकारे लाभ घेणं आवश्यक आहे, असंच नवाल सर यांनी सांगितलं. आजच्या या विशेष संवादातून महत्त्वपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन केल्याबद्दल जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि एका नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: Mitä vahin niin
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. स्वतः सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत. श्रोते प्रसारित होत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूयात अरुण दाते यांच्या सुरातील मंगेश पाडगावकर यांची गीतरचना, संगीत आहे यशवंत देव यांचं.

क्षुधा भावधारा या सुगमगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील कवी बी यांची गीतरचना, संगीत वसंत प्रभू यांचं.

0: श्रोतातून लता मंगेशकर यांच्या स्वरातील कवी बी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं वसंत प्रभू यांचं. भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल ठीक 7:55 आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:50 झाले आहेत. श्रोता प्रसारित करत गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो नमस्कार. कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याशी संवाद साधतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-6775 0241-232-6775. सर, आजच्या भागात आपण असं सांगा श्रोत्यांना की सध्या कॅन्सर जसा वेगवेगळ्या प्रमाणात पसरतोय किंवा फार वेगवेगळे कॅन्सर वाढले तसंच संशोधन सुद्धा त्याच्यावर जागतिक स्वरूपात चालूच आहे, म्हणजे ज्याला आपण रिसर्च म्हणतो, या संशोधनाबद्दल रिसर्चबद्दल काय सांगाल?
2: अतिशय महत्वाचा भाग आहे कारण जगभर कॅन्सरवर सगळ्यात जास्त कुठला आजार असेल तर तो कॅन्सर, त्याच्यावर रिसर्च चालू आहे. कारण कॅन्सरचं प्रमाण जगभर वाढत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे उपचार सुद्धा नवीन नवीन रिसर्चमुळे उपलब्ध होत आहेत. तर ह्यासाठी ते अतिशय गरजेचं रिसर्च. तर रिसर्च हा प्रत्येक आजारामध्ये करावा लागतो आणि तो कॅन्सरमध्ये थोडा जास्तच करावा लागतो. तर रिसर्च म्हणजे काय की कुठला प्रकारचा आजार आहे, त्याच प्रकारचे काही रुग्ण एकत्रित घेऊन त्यांच्यावर कुठले उपचार आपण केलेले आहेत आणि त्यांना किती किती फरक पडला, मग दुसऱ्या ग्रुपमध्ये वेगळा उपचार करून त्यांना किती फरक पडला, अशा प्रकारचा एक स्टडी असतो त्याला आपण रिसर्च म्हणतो. आणि हे पेशंटच्या परवानगीनेच केलं जातं, म्हणजे आणि जे स्टँडर्ड उपचार आहेत ते तर करतोच आपण, त्या व्यतिरिक्त हे ऍडिशनल उपचार, काही नवीन उपचार जे आलेले आहेत संशोधनानुसार, संशोधन झाल्यानंतर या ट्रीटमेंट केल्या जातात आणि त्यामुळे पेशंटने घाबरायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये.
1: बरोबर,
2: की आपल्याला हे रिसर्च हा करावाच लागतो. रिसर्चमुळे त्यांना तर फायदा होतोच पण त्यांच्या आलेल्या इफेक्टमुळे इतर नवीन रुग्णांना त्याचा फायदा होतो की त्यांना फायदा झालेला आहे असा बघून आपल्याला कॉन्फिडेंटली नवीन रुग्णांना त्याचा फायदा करून देता येतो. त्यामुळे रिसर्च अतिशय महत्वाचा भाग आहे आणि हा जगभर चालू आहे, भारतातही चालू आहे, आपल्या सेंटरला सुद्धा तो चालू आहे.
1: पण सर, आत्ता जागतिक स्वरूपात जे संशोधन केलं जातं त्याच्यात आणि आत्ताच्या या परिस्थितीमध्ये काही फरक पडलाय का, फायदा होतोय का तुम्हाला ऍज अ डॉक्टर म्हणून?
2: निश्चितपणे आम्हाला तर फायदा होतोच, म्हणजे आम्हाला पेशंटला बरं करण्यासाठी त्याचा फायदा होतो, म्हणजे पेशंटला सुद्धा त्याचा फायदा होतोय. कारण ह्या संशोधनामुळे कळतं की कुठलं औषध जास्त इफेक्टिव्ह आहे आणि कुठल्या याचा साईड इफेक्ट सुद्धा किती कमी आहेत, ह्या सगळी माहिती आपल्याला संशोधनातून मिळत असते आणि याचा परिणाम परत न होण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा करता येतो आजार परत. कारण कॅन्सरमध्ये पुन्हा येण्याची प्रवृत्ती असते आजारामध्ये, तर तो परत होऊ नये यासाठी सुद्धा आपल्याला ह्या ट्रीटमेंटचा, ह्या ज्या संशोधनाचा उपयोग होतो आणि म्हणजे कॅन्सर प्रिव्हेंशन साठी परत येऊ नये म्हणून सुद्धा त्याचा आपल्याला उपयोग करता येतो. असे अनेक प्रकारचे संशोधन चालू आहेत आणि जे कॉमन आजार आहेत त्यावरही आहेत. समजा स्तनाचा कॅन्सर असेल, कोलॉनचा कॅन्सर असेल, म्हणजे आतड्याचा कॅन्सर असेल, किडनीचे कॅन्सर आहेत, अशा अनेक लिव्हरचे कॅन्सर आहे, अशा अनेक कॅन्सरवर त्याची संशोधन चालू आहे. म्हणजे हे अखंड चालू आहे, हे आज नाही आहे संशोधन,
1: ते चालू
2: गेल्या 100 वर्षापासून चालू आहे आणि त्याचा हे अखंड चालू पुढे राहणारच आहे.
1: बरोबर,
2: कारण नवीन नवीन औषधं येतात, नवीन नवीन इन्ग्रेडियंट्स येतात, त्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला कसा होतो, पूर्वीच्या प्रमाणात त्याचा उपयोग किती चांगला आहे हेच बघावं लागतं.

0: म्हणजे त्याच्यामध्ये एकतर इफेक्ट चांगला पाहिजे म्हणजे बरं होण्यासाठी, दुसरं गोष्ट साईड इफेक्ट कमी असायला पाहिजेत, त्याचबरोबर परत कॅन्सर होऊ नये यासाठी त्याचा उपयोग किती आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग ते आपल्याला वापरात आणलं जातं. म्हणून हे संशोधन अतिशय महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, आपल्याशी संवाद साधत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-6775, 0241-232-6775. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:55 झाले आहेत. ऐकूयात भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
3: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
2: श्रोत्या कार्यक्रमात ऐकूया श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीत मीना खडीकर यांचं.

आता आपण श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजामुद्दीन मीना खाडीकर यांचं. श्रोत्या, या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. आणि त्यानंतर 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आज दशकपूर्ती. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं भारताचं धोरण सर्जिकल स्ट्राईकमुळे अधोरेखित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्यपदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्यांच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांना म्हणजेच सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देण्यासाठी 2016 28-29 सप्टेंबर रोजी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. मन की बातच्या कालच्या संवादातही पंतप्रधानांनी भारताच्या या कारवाईचं स्मरण केलं. भारताची दहशतवादाविरोधातली निर्णायक आणि ठाम भूमिका यातून दिसून आली. यादृष्टीनं हा हल्ला ऐतिहासिक टप्पा असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या हल्ल्याबाबत जगभरात आश्चर्याची प्रतिक्रिया उमटल्याचं त्यांनी नमूद केलं. त्याचबरोबर गेल्या 10 वर्षात दहशतवाद विरोधी दृष्टिकोन विकसित होत गेला आहे आणि दहशतवादाविरोधातलं भारताचं शून्य सहनशीलतेचं धोरण अधिक ठळकपणे पुढे येत असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. भारताला कोणत्याही देशाच्या भूभागावर ताबा मिळवायचा नाही, परंतु धोका निर्माण झाल्यास आपल्या सुरक्षेचं आणि सामरिक स्वायत्ततेचं रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी भारत सक्षम आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत एका संरक्षण परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते. एखादा शेजारी देश जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देत राहील तोपर्यंत भारताला त्याविरुद्ध सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचा अधिकार आहे, असंही सिंग यांनी स्पष्ट केलं. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज दिल्लीत कृषीविषयक 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन होणार आहे. चालू वर्षातील रब्बी हंगामाच्या तयारीसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. आगामी रब्बी हंगामासाठीच्या प्राधान्यक्रमांवर आणि तयारीची चर्चा यामध्ये होईल. या परिषदेत केंद्र आणि राज्य यांच्यातील कृषी आधारित कृषी उत्पादनं, उत्पादकता, शाश्वतता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसंदर्भात समन्वित आणि परिणाम केंद्रित धोरण विकसित करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जाईल, असं कृषी मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. आरोग्य सेवेतील वेगवान प्रगतीच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान डॉक्टरांच्या मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही, असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. ते काल केरळमधल्या तिरुअनंतपुरम इथल्या एसयूटी अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल साबरमतीमध्ये 1500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक मोठ्या रेल्वे विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि शुभारंभ केला. तसंच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासमवेत त्यांनी साबरमती स्थानकावरून एलएनजीवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडाही दाखवला. रेल्वेमधला डिझेलचा वार्षिक वापर 293 कोटी लिटरवरून 108 कोटी लिटर इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाला असून तो पूर्णपणे बंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं शहा यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण, पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची अंमलबजावणी, प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दिली आहे. ते काल धुळे जिल्ह्यातील एका पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. उकाई धरणातील पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. बँक कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेला 3 दिवसांचा देशव्यापी संप काल रात्री मागे घेण्यात आला आहे. इंडियन बँक असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या बँक कर्मचारी संघटनेदरम्यान झालेल्या चर्चे

नंतर संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 5 दिवसांचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या आणि इतर मागण्यांसंदर्भात सर्व कर्मचारी संघटनांची शिखर संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशन यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ग्राहक ते व्यापारी यांच्यातील यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 6 वर्ष पूर्णपणे मोफत यूपीआय सेवेनंतर येत्या 15 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांपुढील व्यवहारांवर 4.5% शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातून व्यक्ती ते व्यक्ती व्यवहार आणि 2000 रुपयांपेक्षा लहान देयकं वगळण्यात आली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या कतारच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या आज दोहा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB गव्हर्नन्स मंडळाच्या 11व्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहतील. तसंच AIIB अध्यक्ष आणि जॉर्डन स्वित्झर्लंड अल्जेरिया सौदी अरेबिया आणि नेपाळ यांच्या अर्थमंत्र्यांसमवेत इतर महत्वाच्या द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील. भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक उच्च पातळीवर नेण्याची तयारी असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ जयशंकर यांनी म्हटलं आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. त्यानंतर समाज माध्यमांवरील संदेशात ही भेट फलदायी ठरल्याचं आणि उभय देश संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नमूद केलं आहे. दुबईमधल्या भारतीय वाणिज्य दूतावासानं सेवा पंधरवड्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या उपक्रमाअंतर्गत दिल्लीत आयोजित विकसित भारत रन या उपक्रमात अनेक भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. वाणिज्य दूत डॉ ई विष्णुवर्धन रेड्डी यांनी या रनला हिरवा झेंडा दाखवला. तसंच यावेळी दूतावासाकडून आयोजित करण्यात आलेल्या श्रम शिबिरात भारतीय कामगारांसाठी आर्थिक आणि वैद्यकीय साक्षरतेबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्लीतील विशेष पुनरीक्षण कार्यक्रमासाठी सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवून 30 ऑक्टोबर करण्यात आली आहे. तर दावे हरकती निवारण 30 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. अंतिम मतदार यादी 4 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार असल्याचं दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अर्ज क्रमांक 6 द्वारे नवीन मतदार नोंदणीची शिबिरं काल यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उझबेकिस्तानमधील समरकंद इथं झालेल्या 46व्या बुद्धिबल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं खुल्या गटात रौप्य आणि महिलांच्या गटात कांस्य पदक जिंकत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. पुरुषांच्या संघानं हंगेरी समवेतचा सामना आणि महिला संघानं जॉर्जिया समवेतचा सामना बरोबरीत राखला. भारतानं तिसऱ्यांदा हा करंडक जिंकला आहे. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. काल झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेनं उंच उडीमध्ये रौप्य पदक आणि महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हरिता भद्राने कांस्य पदकाची कमाई केली आहे. पुरुष क्रिकेटमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज निशिन इथं भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने असतील. या स्पर्धेत आतापर्यंत भारताला 4 सुवर्ण 16 रौप्य आणि 17 कांस्य पदकांसह 37 पदकं मिळाली आहेत. क्रिकेट. तिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 50 चेंडू आणि 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करत 295 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतानं 300 धावा करत हे लक्ष्य सहज गाठलं. भारताकडून विराट कोहलीनं 88 चेंडूत नाबाद 139 धावांची शानदार खेळी केली. कोहलीनं या खेळीसह एकदिवसीय क्रिकेटमधील 15,000 धावा पूर्ण केल्या. भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवनं प्रभावी कामगिरी करत 4 गडी बाद केले. कुलदीप यादवला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मालिकेतील दुसरा सामना येत्या 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आज दशकपूर्ती. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं भारताचं धोरण सर्जिकल स्ट्राईकमुळे अधोरेखित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच

0: उडीमध्ये रौप्य पदक आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम.
1: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. शेतो सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित आहोत लोकधारा हा लोकसंगीत कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या सुरात कवी नाद महानोर यांची लोकगीत रचना, संगीत हर्षित अभिराज यांचं.

शतोत्तरपण उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या सुरात नादो महानोर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्माता होता हर्षित अभिराज यांचं. लोकधारा या लोकसंगीत कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील गीतरचना.

श्रोत्या कार्यक्रमात ऐकूयात अनुपमा देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या सुरात लोकगीत रचना संगीत विजय कठीण यांचा।

शुद्धातच आपण कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या सुरात दत्तात्रय खडताळे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं मधुकर पाठक यांचं. शुद्ध या लोकधारा कार्यक्रमातील ही लोकगीत रचना आपण शेवटची लोकगीत रचना आपण ऐकलीत. या लोकगीत रचनेबरोबरच आजचा लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता आहेत. सहक्षेप करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.